जी प्राइवेसी जो भी ख्याल रखणो हूंदो आहे, ईअं न आहे त अॻिलो माण्हू तव्हांखे इजाज़त ॾिए थो पंहिंजे घर रहण जी त तव्हां सफ़ा बोर या बिस्तर खणी अचे रही पओ, इहा चीज़ बि सही न आहे हूंदी वाक़े. सो तव्हांखे अगरि अहिड़ा माण्हू जेके आहिनि जेके ॿुधनि पिया बाबा, जेके तव्हां काॾे वेंदा आहियो ऐं तव्हां बसि टिकी पवंदा आहियो अॻिले माण्हू जे घर त कुर्ब मिले थो त बसि रही पवंदा, त अॻिले माण्हू जी थोरो प्राइवेसी जो बि ख़्यालु कंदो. हाणे अॻिलो माण्हू तव्हांखे कोन चवंदो न त तव्हां निकिरी वञो बसि हलो घर असांजे मां, पर तव्हांखे इहो ख़्यालु रखणो आहे, सभिनी माण्हुनि खे इन चीज़ जो ख़्यालु रखणो आहे. काॾे तव्हां वञो सिक कुर्ब सां वञो ऐं तव्हांखे जेतिरी सिक कुर्ब मिले थी त बसि कुझु टाइम हुते रही पोइ तव्हां वापसि मोटी अचो. हर कंहिंजी प्राइवेसी जो ख़्यालु करणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे.

0: सेल्स ख़ुदि पंहिंजा सेल्स जॾहिं कमज़ोर थी वेंदा आहिनि, यानी हू पहिरां फाइट कंदा आहिनि जेके ॿाहिरां बैक्टेरिया ईंदा आहिनि उन्हनि सां, त जीअं ॿाहिरियुनि बैक्टेरियाज़ खे अंदरि अचण न ॾियनि। पोइ अहिड़े तरीक़े सां जॾहिं पाण उहे कमज़ोर थी पवंदा आहिनि त पोइ जेको आहे उहे बैक्टेरियाज़ अंदरि अचण थी वेंदा आहिनि। इन खे ऑटो इम्यूनिटी डिज़ीज़ चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां हीअ बि उन बीमारी जो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं कहिड़ी बि उमिरि में थी सघे थी, ऐं कंहिंखे बि जेको आहे सो थी सघे थी, औरत खे थी सघे थी, मर्द खे थी सघे थी। ख़ासि करे मर्दनि खे जेको आहे उमिरि जे हिसाब सां ॻाल्हि कयो त 40 सालनि खां बाद में जेको आहे सो वधीक इहे चांसिस हूंदा आहिनि। ऐं जीअं मां वजह ॿुधाई त ऑटो इम्यूनिटी डिज़ीज़ आहे, उनखां अलावा ॿियूं बि होड़ सारियूं वजहूं आहिनि। हिकु त जेको आहे सो यानी पेट जी ख़राबी थी वेंदी आहे, घणे टाइम खां घणनि खे कब्ज़ रहंदो आहे उनजे करे हूंदो आहे, या फैमिली हिस्ट्री में कंहिंखे हेरिडिटी में हूंदो आहे त उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदा आहिनि, या वरी जेको आहे सो कुझु अहिड़ियूं घणे टाइम ताईं कुझु मेडिसिन्स खाइबियूं आहिनि जंहिंजा साइड इफ़ेक्ट्स हूंदा आहिनि, उनजे करे बि जेको आहे सो माउथ अल्सर थी वेंदी आहे, या वात जा जेके छाला आहिनि उहे थी वेंदा आहिनि, या जेको आहे सो गरम खाधो माण्हू यकदमि खाईंदो आहे या ब्रुश कंदो आहे उहो लॻी वेंदो आहे, या जेको आहे सो एनी प्रॉब्लम्स, ॿिया खोड़ सारा अहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि गर्म ज़्यादा जेके शयूं हूंदियूं आहिनि ज़्यादा इस्तेमालु करण सां जेको आहे सो वात जा जेको आहे सो छाला थी वेंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं थी वेंदा आहिनि त उनजो अहसासु कीअं थींदो आहे, यानी अव्हांखे ख़बर कीअं पवंदी आहे त अव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे। उहा तकलीफ़ इहा ई हूंदी आहे त हिकु त जेको आहे सो अव्हां ॾिसंदो त घणनि जी यानी हिकु त मां पहिरियों ई ॿुधायमि त छालो थी वेंदो आहे, ऐं उनखां पोइ छाले हुजण सां गॾो गॾु घणनि जी ज़बान जेको आहे सो सुजी बि वेंदी आहे घणनि जी ज़बान में, छो जो खोड़ सारा क़िस्म हूंदा आहिनि छालनि जा वात जे पचण जा। घणनि जी ज़बान जेको आहे सो पची पने ॾारूं ॾारूं थी वेंदी आहे, घणनि जी ज़बान सुजी वेंदी आहे, घणनि जी ज़बान ते अछा चुटा थी वेंदा आहिनि, घणनि ते जेको आहे सो ईअं छाला निकिरी ईंदा आहिनि, ॻाढ़ी थी वेंदी आहे बिल्कुलु। पोइ उनजे करे माण्हू खाइण पीअण खां जेको आहे सो रहिजी वेंदो आहे, खाई पी सही तरीक़े सां न सघंदो आहे, यानी ॻाढ़ो मिर्च त बिल्कुलु ई बर्दाश्त न थींदा आहिनि, लेकिन ॿी आम जेकी शइ हूंदी आहे उहा बि जेको आहे सो यानी न हली सघंदी आहे। इवन पाणी बि जेको आहे सो अव्हांखे जेको आहे सो तकलीफ़ ॾींदो आहे। त इन तकलीफ़ जी सूरत में जेको आहे सो अव्हांखे हिकु त केयर करणु घुरिजे। केयर कहिड़ी हूंदी आहे जे मां पहिरियों ई ॿुधाई त जेको आहे सो हिकु त यानी स्ट्रेस न आहे वठिणो, स्ट्रेस जे करे बि इहे प्रॉब्लम्स थींदा आहिनि। हिकु त स्ट्रेस न आहे वठिणो, आराम जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे, थधियुनि शयुनि जो इस्तेमालु करिणो आहे, मिसलनि ॾही आहे, ॾही हिकिड़ो बहितरीन सोर्स हूंदो आहे, ॾही खे इस्तेमालु करे सघो था। उन खां अलावा जीअं ग्लिसरीन पेस्ट ऐं हेड आहे ऐं पाणी जी पेस्ट ठाहे उहा ज़बान ते लॻाइबी आहे। हिकिड़ा देसी टोटका बि असां हिन प्रोग्राम में गॾो गॾु ॿुधाईंदा आहियूं त जीअं असां पंहिंजे समयनि खे फस्ट एड तौर ते असां ॿुधाए सघूं त हू यकदमि जेको आहे सो हुन ते हैवी थी सघनि, बीमारी ते हैवी थी सघनि, कंट्रोल करे सघनि। त इहे हिकिड़ा घरेलू टोटका हूंदा आहिनि जेके असां ॿुधाईंदा आहियूं। उनखां अलावा सौंफ़ तव्हां चूसे सघो था, फूदिनो जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इस्तेमालु करे सघो था। ऐं सभ खां बहितर ऐं सभ खां वधीक जेकी ॻाल्हि ईअं रखंदासीं उहा आहे होम्योपैथिक मेडिसिन्स। बजाए तव्हां का ॿी मेडिसिन्स इस्तेमालु कयो त होम्योपैथिक में असांजा खोड़ सारा अहिड़ा पेशंट्स आहिनि जिन खे इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, असां पंहिंजी जॾहिं दवाऊं हुननि खे ॾिनियूं आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट से उहे बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। इवन एतिरे क़दुरु जेके हू यानी ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि इन वात पचण जे करे, छालनि जे करे, खाइण पीअण उन्हनि जो ख़तमु थी वेंदो आहे। ऐं उन्हनि पेशंट्स खे पछाड़ी में जॾहिं उनखे फ़र्क़ु पवंदो आहे, परे परे खां उहे पेशंट असां वटि ईंदा आहिनि, जॾहिं पहिरियां मुख़्तलिफ़ ॿियनि डॉक्टर साहिबान ॾे वञी ॿियो इलाज कराए थकिजी पवंदा आहिनि त पोइ असां वटि ईंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं हुननि खे फ़र्क़ु न पवंदो आहे त असांजी दवाउनि मां हुननि खे अलाह ताला जी महिरबानी, छो जो शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे। लेकिन असां वटि होम्योपैथिक ट्रीटमेंट ख़ासि करे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक असांजी मेहरापुर में मौजूदु आहे, जिते हफ़्ते जा 6 ॾींहं जेको आहे सो मौजूदु हूंदा आहियूं, जिते जुमो छंछरु आचरु स्पेशली चेकअप फीस असां फ्री जेको आहे सो रखी आहे। सूमर अरबा ख़मीस जेको आहे सो ॿिया ॾींहं मौजूदु आहियूं। अंगारे जो ॾींहुं असांजो क्लिनिक बंदि हूंदी आहे। ख़ासि करे ईअं बि थींदो आहे जो अंगारो असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे, लेकिन खोड़ सारा असांजा जेके पेशंट आहिनि उहे अंगारे जे ॾींहुं बि अची करे असांखे कॉल कंदा आहिनि त असां तव्हांजो वेट पे कयोसीं। लेकिन हिकिड़ो ॾींहुं बि हफ़्ते में मोकल हर कंहिंजे लाइ रेस्ट ज़रूरी हूंदी आहे। याकिम साहिबु
1: तव्हां वरी अंगारे वारे ॾींहुं माना उहो छुटी करे छॾी आहे, काफ़ी ईअं सम्झंदा आहिनि त जुमो मोकल हूंदो
0: इन जे करे
1: ईअं बि थींदो आहे पर तव्हां वरी जुमे जो हिकिड़ो भलारो ॾींहुं सम्झी करे ऐं बाक़ी इहो हिकिड़ो सुठो अमल बि आहे त उन ई ॾींहुं तव्हां हिकिड़ो मिसाल पंहिंजी या तव्हांजी कंपनी आहे उहा सदको कॾहिं थी या केयर कॾहिं थी या उन्हनि जे हिकिड़े पंहिंजे सोच मुताबिक़ त जेकी चेक फीस आहे उन्हनि फ्री कई आहे सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत जे लाइ जेके ग़रीब माण्हू आहिनि नथा पहुची सघनि पिया उहे लाज़मी अची करे यानी हुतां दवा वठी सघनि या पंहिंजो चेकअप कराए सघनि छो जो अॼुकल्ह इहो आहे त जेको सिर्फ़ु कंहिं बि डॉक्टर वटि आम वटि वञे थो त उनजी ख़ाली चेकअप फीस ई 400 रुपया 500 रुपया वॾा डॉक्टर त हिन महिल 2000 खां बि क्रॉस करे विया आहिनि 1500 बि जेको आहे सो ख़ाली चेकअप जी जेका फीस हूंदी आहे उहे था वठनि पिया पोइ जेको आहे सो ट्रीटमेंट अञा अलॻि हूंदी आहे मेडिसिन अलॻि हूंदी आहे जेके दोस्त सां फेसबुक ज़रिए गॾु आहिनि उन्हनि खे बि ख़ुशि आमदीद चवंदा हलंदासीं उन्हनि जूं मोहबतूं आहिनि शाल उहे बि आबाद हुजनि ख़ुशि हुजनि असांजे जेके दोस्त आहिनि तमामु घणी महिरबानी मां हिकु फेसबुक जो असांजो तमामु बहितरीनु ऐं हिकु सिंध जो वॾो सिंगर बि आहे माशाला असांजो तमामु बहितरीन दोस्त बि आहे फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकली साहिबु तमामु असांजे दिलि मोकिलियूं आहिनि हार्ट्स मोकिलियूं आहिनि इहे असांजे
0: प्यारु आहे
1: प्यारु आहे मोहबत आहे ऐं मोहबतूं आहिनि यानी हिकिड़ी मोहबत न हज़ार
0: मोहबतूं
1: साईं तालबुल मौला वांगुरु त मूं वटि मोहबत जा आहिनि मणे सो एजाज़ साहिब जी बि दिलि में असांजे लाइ माना मोहबत जा मणे आहिनि सो ईअं ई असीं उहो चई सघूं था ॻोठ वलीदाद खान लुंड खां मोहम्मद सिद्दीक लुंड बि फेसबुक ज़रिए असां गॾु आहे एजाज़ साहिब असांखे सलाम चए पियो वालेकुम असलाम मुंहिंजा भाउ शाल आबाद हुजो ख़ुशि हुजो असांजो बि दुआऊं असां गॾु आहिनि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि सिंध जा मशहूरु व मरूफ़ डॉक्टर प्रोफेसर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेके हिकु मुल्की सतह जा डॉक्टर आहिनि डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि मोहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में अचनि था ऐं असांजे अवाम खे जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे यानी नॉलेज ॾियण जे लाइ ॼाण पहुचाइण जे लाइ सिहत वधीक हसास प्रोग्राम हूंदो आहे जो ऐं दोस्तनि खे इहो ई चवंदो आहियां त भई तव्हां ॿियनि दोस्तनि खे मोकिलियो ॾियो जो लाज़मी यानी इन जे ॿुधण सां काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जिन खे हिकु फ़र्क़ु बि पवंदो आहे काफ़ी डॉक्टर साहिब जे ॾस ते सिहतयाब थी वेंदा आहिनि काफ़ी वरी डॉक्टर साहिबु वटि अची वञनि था या उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे हिकिड़ो कंहिं सुवाल पुछण जो या सिहत बाबति मालूमात जो त असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल बि शामिलु थी सघो था 0301-2196-851 0301-2196-851 त डॉक्टर साहिब खे असीं भलीकार बि चवंदासीं डॉक्टर साहिबु कॉल जी तरफ़ ईंदासीं त ॾिसो किथां जो कॉलर असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा केरु सां पियो ॻाल्हाए ख़ुशि आमदी चऊं था सोलंगी साहिबु ठीकु आहियो तबियत ठीकु आहे मेहरापुर एॾो परे आहे ई कोन 15-20 किलोमीटर जे डिस्टेंस ते आहे तव्हां आसानी सां हलिया अचो सुभाणे ई डॉक्टर साहिब खे ॾेखारियोसि इलाज करायोसि अलाह साईं जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे को मसलो ई न आहे इनशाला सिहतयाब थी वेंदो
0: पोज़िशन आहे हर ॿियो शख़्स मादे जी बीमारियुनि में मुबतला आहे उनजूं खोड़ सारियूं वजूहात आहिनि हिकु त जेको आहे सो असांजो पाणी जेको आहे सो ख़राब थी चुको आहे उन खां पोइ जेको आहे सो जेके ॿाहिरि गर्म अशिया जेको आहे सो या जेके हार्ड शयूं असां इस्तेमालु कयूं था बर्गर वग़ैरह या बारबिक्यूज़ वग़ैरह अहिड़ियूं शयूं गर्म शयूं चांहि जो इस्तेमालु घणो स्मोकिंग स्ट्रेस निंड जो सही न हुजणु इहे खोड़ सारियूं वजूहात आहिनि मादे जे बीमारियुनि जो सबबु बणिजी वियूं आहिनि इन जे करे पहिरियों त इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणु घुरिजे उन खां पोइ पाणी जो इस्तेमालु अवां ज़्यादा कयो ऐं उन खां पोइ विटामिन सी जो इस्तेमालु ज़्यादा कयो खीर जो इस्तेमालु ज़्यादा कयो फ्रूट्स इस्तेमालु कयो ॾही इस्तेमालु कयो सौंफ़ हर खाधे खां बाद में जेको आहे सो तव्हां जेको आहे सो चुटकी इस्तेमालु कंदा कयो उन सां छो जो हीअ हिकिड़ी कुदरती शयूं आहिनि ऐं पहिरें तव्हां ॾिसो त को बि इलाजु मौजूदु न हूंदो हो इहे ई शयूं हूंदियूं ऐं असांजा वॾा बि असांखे इहे शयूं ॿुधाईंदा हुआ ऐं इहे शयूं इस्तेमालु करण सां ई अव्हांखे रिलीफ़ मिली सघंदो ॿिए नंबर ते मादे जी बीमारी जे लाइ होम्योपैथिक दवा इस्तेमालु कंदा कयो उहा अव्हांखे आदि न कंदी आहे या छोटकारो ॾींदी आहे
1: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे कॉल जे तरफ़ ईंदासीं असलाम वालेकुम साईं मुंहिंजा केरु साहिबु पियो ॻाल्हाए?
2: ॾाते
1: दस्ती पियो ॻाल्हायां, ॾाते